0: സുധാ,
1: സുധാ, ക്യാ സോച് രഹി ഹോ?
2: കുച്ച് നഹീ.
1: മർതാ ഹുവാ അജയ് യദി ഇമാൻദാർ ഹോതാ തോ മൈ ഹീ അപ്നാ ശരീർ കാട് കർ ഏക് ഗുർദാ ഉസേ ദേ ദേതാ. കുച്ച് ഭീ കർതാ, കൈസേ ഭീ തുമ്ഹാരാ സുഹാഗ് ബചാനേ കാ പ്രയാസ് കർതാ, പർ വഹ് ലോട്ടാ ഭീ താ തോ ഏക് ജല്ലാദ് ബൻകർ, ഏക് അജ്നബീ ബൻകർ. മേരി കോയി ബാത് ബുരീ തോ നഹീ ലഗീ?
2: ഐസാ ऐसा क्यों हो जाता है श्याम? ऐसा क्यों हो जाता है कि कुछ भी हमारे हाथ में नहीं होता? ये रिश्ते इस तरह बदल क्यों जाते हैं श्याम?
1: सुधा, कुछ प्रश्नों के उत्तर होते ही कहाँ हैं जो मैं कोई उत्तर देता. कुछ प्रश्न तो सदा अनुत्तरित ही रह जाते हैं. तुम्हें जी जान से चाहने के बाद भी एक लक्ष्मण रेखा का सम्मान किया है हमने. सदा एक अग्नि परीक्षा से गुजरा हूं मैं. राहुल ही तो एक सेतु है जिसने हमें कच्चे धागे से बांध रखा है.
2: मुझे खुशी है श्याम, मुझे खुशी है कि मेरा राहुल अब लावारिस नहीं है.
1: हाँ सुधा.